सच्चे त्रिखंड सच्चे ब्राह्मण सच्चे त्रिल सच्याकार सच्चे त्रिकरणेश्वर विचार सच्चा त्रमण सच्चा दिवान सच्चा त्रा हुक्म सच्चा प्रमाण सच्चा त्रा